रामकृष्ण आहे. अहंकार आणि संस्कार यामध्ये एवढाच एक फरक असतो की नेहमी इतरांना झोकवून आपलं श्रेष्ठत्व वधवून घेऊन आणि त्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार. पण स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देऊन आपला स्वार्थ बाजूला ठेवून त्यातच आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. संस्कार आणि स्वभाव अशा गोष्टी आहेत ज्या नेहमीसाठी सर्वांचा प्रिय असतात. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभाव आणि संस्कार हे सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. रामकृष्ण.

विचारच आले नाहीत की बुद्धीही आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाही. पुढील श्लोकात समर्थ म्हणतात, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य

त्यासाठी मनात कोणत्याही वाईट इच्छा बाळगू नयेत. कुणाचं वाईट करावं किंवा व्हावं असं चिंतू नये. मनात वाईट

इची। मनात येणाऱ्या विचारांनुसार मनुष्य संकल्प करत असतो। मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे मनात वाईट विचार येऊ दिले तर हातून पापाचरण होईल असं संकल्प सोडले जातील। त्यासाठी मनात इतके चांगले विचार आणावेत की वाईट विचारांना थाराच मिळू नये। चांगले विचार आपल्याला चांगले संकल्प करायला भाग पाडतील। समर्थ म्हणतात एवढ्यावर थांबू नका तर सत्य संकल्प करा, म्हणजे कायम टिकणारे संकल्प करा। उदाहरणार्थ आपल्या आत्म्याचा उद्धार व्हावा म्हणून मी कायम निरपेक्षपणे काम करीन असा संकल्प केला तर तो आपण आयुष्याच्या अंतापर्यंत पाळला पाहिजे। म्हणजे आपले पाप पुण्याचे खाते निरंक होऊन आपल्याला मुक्ती मिळेल। तेव्हा असं कायम टिकणारे संकल्प आपण करणे समर्थांना अपेक्षित आहे। मनात चांगले विचार आणायचा निश्चय केला तरी चुकून कधीतरी वाईट विचार मनात डोकावतातच। जेव्हा मनुष्य विषयोपभोगांची इच्छा धरतो तेव्हा वाईट विचार मनात येतात, कारण विषयांचा संबंध इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख ह्या विकारांशी आहे। जेव्हा मनुष्य ह्या विकारांच्या अधीन होतो तेव्हा विषयांना प्राप्त करून घेण्यासाठी तो कितीही खालच्या पायरीला उतरू शकतो। समर्थ म्हणतात विषयांची कल्पनाही करू नका, म्हणजे विकार तुम्हाला भरीला घालणार नाहीत आणि त्यामुळे तुमची समाजात छी छी थू थू होणार नाही। जय जय रघुवीर समर्थ। वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक नंबर 6। नको रे मना क्रोध हा खेदकारी। आपला स्वभाव रामरायासारखा होण्यासाठी काय काय करावे लागेल ते समर्थ आपल्याला सांगत आहेत।

आपण मनात चांगल्या इच्छा बाळगून त्यानुसार सत्य संकल्प करून पुढे निघालो आहोत, परंतु एखादा क्षण असा येतो की यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं. रामरायांच्या आयुष्यात अनेक अप्रिय प्रसंग घडले, पण ते कोणत्याही प्रसंगी नाराज झाले नाहीत. शांत राहून धीरोदात्तपणे त्यांनी त्या घटनांचा स्वीकार केला आणि कठीण परिस्थितीचा सामना केला. एवढंच नव्हे तर ते त्यातून तावून सुलाखून बाहेर पडले. त्यांच्यासारखे होण्यासाठी आपलं मन शांत राहणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु आपले विकारी मन चटकन काबूत येणं अवघड असतं. जरा मनाविरुद्ध झालं की त्याला राग येतो आणि त्याची शांती ढळून जाते. म्हणून समर्थ म्हणतात, क्रोध करू नका. हे सांगायला सोपे पण आचरणात आणणं अवघड असतं. कुणावर रागवावे तरी अवघड, आणि रागू नये तरी त्याने विनाकारण आपल्याला त्रास दिला ह्या विचाराने मन अस्वस्थ. व्यावहारिक जगात आपल्याला सर्व प्रकारची माणसं भेटतात. त्यात काही आपला गैरफायदा घेणारीही मंडळी असतात. एखाद्या वेळी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु असे प्रकार वारंवार घडू लागले की आपल्याला राग अनावर होतो. अशा वेळी राग आला तरी तो आटोक्यात ठेवावा आणि समोरच्याची चूक त्याला दाखवून द्यावी. राग तेवढ्यापुरताच असावा म्हणजे मन अस्वस्थ राहत नाही. विकार झाले तरी ते परमेश्वरानेच दिलेले आहेत, त्यामुळे ते निरुपयोगी नाहीत. परंतु त्यांचा अतिरेकी मात्र आपली मनशांती बिघडवून टाकतो, म्हणून ते बेताने वापरावेत. पुढे समर्थ म्हणतात, एखादी गोष्ट देवाने दिली असेल त्यात आनंद मानून राहावे. ती आणखी मिळवण्याची अपेक्षा करणं, त्यासाठी भले बुरे मार्ग हाताळणं आणि आपल्याला रामरायाच्या मार्गावरून पदच्युत करतं. तसेच आपल्याला हवी असलेली गोष्ट दुसऱ्याला मिळाली की आपण त्याचा मत्सर करू लागतो. आपल्याकडे जे नाही ते आहे दाखवण्याचा आपला आटापिटा सुरू होतो. त्याला दंभ असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात, कुणावर विनाकारण रागवू नका, अवास्तव इच्छा बाळगू नका, कुणाचा मत्सर करू नका, खोट्या फुशारक्या मारू नका. ह्याप्रमाणे स्वभावात सुधारणा.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ಸಗುಣ ಭಕ್ತಿ. ಸರ್ವಾಂಭೂತಿ ಭಗವಂತ ಆಹೆ याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे. सोन्याचा दागिना मला सोने भेटवा असे म्हणत नाही, त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही समजू, तो आपल्या जवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी कुणाचा आहे हे जर जाणले तर मी कोण हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण हे कळते. साक्षी रूपाने नटलेला जो मी, त्याला पाहायला जंगलात जायला नको. माझे पण सोडावे म्हणजे मीचा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे. मी करता नसून राम करता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास. सगुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे, नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन राहावे हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिलाय. आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्या पुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे. जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते. म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे. इतर ध्येय असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात. सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे हीच सहज समाधी होय. राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच. आजचे बोधवचन. नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरणे शिकावे. जानकी जीवन स्मरण.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल, तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे.

हो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या हातात तलवार नव्हती, ज्यांच्या हातात बंदूक नव्हती, पण त्यांच्या हातात एक अशी ताकद होती जी कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठी होती. ती ताकद होती सत्याची, अहिंसेची आणि सामान्य माणसाला एकत्र आणण्याची. मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी होय, पण जग त्यांना एक नव्या नावाने ओळखत, महात्मा गांधी. 2 ऑक्टोबर हो, हा दिवस आपण भारतात गांधी जयंती म्हणून साजरा करतो, पण गांधी जयंती म्हणजे फक्त 2 ऑक्टोबरचा कार्यक्रम नाही. गांधीजी म्हणजे एक विचार, एक जीवन पद्धती, एक प्रश्न. आपण सत्यासाठी किती ठाम राहू शकतो, आजचा आपला विषय आहे. चला तर मग आता सुरू करूया. आज आपण इतिहासाच्या पुस्तकातील गांधीजी पाहणार नाही, आज आपण त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून आजच्या युवकांसाठी गांधीजींचा अर्थ शोधणार आहोत. मित्रांनो, महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदरचे दिवाण होते. त्यांची आई पुतळाबाई धार्मिक आणि संस्कारशील होत्या. गांधीजींच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या आईच्या संस्काराचा मोठा प्रभाव पडला. लहानपणी ते काही बाबतीत अतिशय साधे आणि लाजाळू होते, पण त्यांच्या मनात एक महत्वाची गोष्ट होती, स्वतःच्या चुका ओळखण्याची तयारी. हो मित्रांनो, आपण चूक केली तर काय करतो? माझी चूक नाही, त्यांच्यामुळे झालं, परिस्थितीमुळे झालं, असं म्हणणं सोपं आहे, पण गांधीजींच्या जीवनातील एक मोठा दडा आहे. चूक स्वीकारण्याचं धैर्य ठेवा, कारण स्वतःच्या चुकीकडे प्रामाणिकपणे पाहणं हीच सुधारण्याची पहिली पायरी आहे. चला एक छोटासा प्रश्न, तुमच्यापैकी किती जणांनी कधी स्वतःची चूक मान्य केली आहे आणि किती जणांनी चूक झाल्यावर ती दुसऱ्यावर ढकललेली नाही? सगळ्यांनी हात वर केले तरी चालते, कारण आपण सगळे माणसं आहोत. पण फरक एवढाच, चूक होणं ही समस्या नाही, चूक झाल्यावर त्यातून न शिकणं ही समस्या आहे. गांधीजी पुढे शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि बॅरिस्टर झाले. परदेशात राहूनही त्यांनी आपल्या मुलांशी जोडलेलं नातं टिकवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले, वकिली सुरू केली, पण त्यांच्या आयुष्यातील खरी दिशा अजूनही पुढे होती आणि ती दिशा त्यांना मिळाली दक्षिण आफ्रिकेत. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वकिली करण्यासाठी गेले. तेथे भारतीय लोकांना वर्षद्वेष आणि भेदभावाचा सामना करावा लागत होता. गांधीजींनी भेदभावाचा अनुभव आला. एक रेल्वे प्रवास दरम्यान त्यांच्या जवळ वैध प्रथम श्रेणीचे तिकीट असूनही त्यांना डब्यातून बाहेर जाण्यास सांगितलं आलं. ही घटना त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरली. त्या रात्री त्यांनी विचार केला, अन्याय सहन करायचा की त्याविरुद्ध उभं राहायचं, आणि इथून सुरू झालं त्यांच्या संघर्षाचा नवा अध्याय. मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात एखादी घटना घडते जी आपल्याला आतून बदलून टाकते. गांधीजींसाठी दक्षिण आफ्रिकेतून अनुभव असा टर्निंग पॉइंट ठरला. गांधीजींनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी सत्याग्रह ही संकल्पना विकसित केली. सत्याग्रह म्हणजे फक्त आंदोलन नाही, त्याच्या केंद्रस्थानी आहे सत्य आणि अहिंसा. अन्यायाविरुद्ध उभं राहायचं, पण द्वेषाने नाही, हिंसेने नाही, तर सत्य आणि नैतिक शक्तीच्या आधारावर. हे ऐकायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात समोरचा आपल्यावर रागवतोय, आपल्यावर अन्याय करतोय, आणि तरीही आपण हिंसेचा मार्ग न स्वीकारता आपल्या विचारांवर ठाम राहायचं, यासाठी प्रचंड मानसिक ताकद लागते. हीच गांधीजींची विशेष शक्ती होती. 1915 गांधीजी भारतात परतले. भारताची परिस्थिती त्यांनी जवळून आणि समजून घेण्यास सुरुवात केली. ते फक्त शहरांमध्ये राहिले नाहीत,
ते सामान्य लोकांमध्ये गेले. शेतकरी, कामगार, गरीब, सामान्य नागरिक यांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या. त्यांच्या मते भारतात समजून घ्यायचा असेल तर भारतातील सामान्य माणसाला समजून घेणे आवश्यक होत. गांधीजींच्या भारतातील सुरुवातीच्या महत्वाच्या आंदोलनांपैकी एक म्हणजे चंपारण सत्याग्रह. बिहारमधील शेतकऱ्यांच्या समस्यासाठी त्यांनी आवाज उठवला. हा प्रसंग महत्वाचा का? कारण गांधीजींनी दाखवून दिलं, नेतृत्व म्हणजे फक्त मोठ्या व्यासपीठावर भाषण करणं नाही, नेतृत्व म्हणजे लोकांच्या समस्या ऐकणं, त्यांच्या वेदना समजून घेणं आणि त्यांच्या हक्कासाठी उभं राहणं. आता येतो गांधीजींच्या आंदोलनातील सर्वात प्रसिद्ध प्रसंगापैकी एक, दांडी मार्च. 1930 मध्ये गांधीजींनी मिठाच्या कायदा विरुद्ध आंदोलन केलं. साबरमती आश्रमातून दांडी पर्यंतचा त्यांचा मार्च हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक प्रसंग ठरला. विचार करा, एक साधा विषय मीठ, पण त्यातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध मोठा जन आंदोलनाचा संदेश दिला. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, मोठा बदल नेहमी मोठ्या गोष्टीपासूनच सुरू होतो असं नाही, कधी कधी छोट्या गोष्टीतून मोठा संदेश दिला जातो. चला, तुम्हाला जर समाजात एक छोटासा बदल घडवता आला तर तो कोणता असेल? कदाचित स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, स्त्री पुरुष समानता, गरजू लोकांना मदत किंवा काहीतरी वेगळं. लक्षात ठेवा, बदलाची सुरुवात कोणीतरी करेल अशी वाट पाहू नका, कधी कधी तो कोणीतरी आपणच असू शकतो. गांधीजींनी खादी आणि स्वदेशाचा संदेश दिला. त्यांच्या विचारात स्वावलंबनाचा महत्व होत. चरखा त्यांच्या विचाराचा प्रतीक बनला. त्यांचा संदेश होता, आपल्या गरजा, आपली मेहनत, आपल्या देशाची क्षमता यांचा आदर करा. आजच्या युवकांसाठी याचा अर्थ काय? आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, डिजिटल वर्ल्ड आहे, नवीन इंडस्ट्रीज आहेत, म्हणून आजच्या स्वावलंबनाचा अर्थ फक्त चरखा चालवणे नाही. आज स्वावलंबनाचा म्हणजे नवीन स्किल्स शिकणे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, नोकरीच्या शोधाबरोबर काही निर्माण करण्याची तयारी ठेवणे. गांधीजींच्या विचारातील सर्वात प्रसिद्ध शब्द अहिंसा. पण अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे भीती नाही, अहिंसा म्हणजे अन्याय सहन करणंही नाही, अहिंसा म्हणजे संघर्षाचा मार्ग निवडताना हिंसा ऐवजी शांतमय आणि नैतिक मार्ग निवडणे. आजच्या जीवनात आपण हे कसं वापरू शकतो? आपल्या मित्राशी भांडण झालं तर लगेच अपशब्द वापरण्याऐवजी संवाद, सोशल मीडियावर मतभेद झाले तर द्वेषाऐवजी आदर, कोणी आपल्याशी चुकीचं वागलं तर बदला घेण्याऐवजी योग्य पद्धतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न, ही सुद्धा अहिंसेचीच आधुनिक रूप आहेत. 1942 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झालं. त्याचा संदेश होता, करो या मरो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या आंदोलनाने महत्वाची भूमिका वाजवली. हे आंदोलन आपल्या सांगत जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा संघर्षाला दिशा मिळते. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद होता, पण गांधीजींचं लक्ष वेगळ्याच गोष्टीकडे होत, समाजातील शांतता आणि ऐक्य. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काम संपलं नाही, खरं काम आता सुरू झालं होतं. आपल्या देशात शांतता असावी, लोकांनी एकमेकांशी प्रेमाने राहावं, द्वेष कमी व्हावा, माणुसकी जिंकावी. मित्रांनो, आज आपण गांधीजींच्या जीवनाकडे फक्त इतिहास म्हणून पाहिलं तर आपण त्यांचा खरा संदेश चुकवू. गांधीजी आजही आपल्या काही प्रश्न विचारतात, तुम्ही सत्यासाठी किती ठाम आहात? तुम्ही चूक झाली तर ती स्वीकारू शकतात का? तुम्ही मतभेद असतानाही समोरच्या व्यक्तीचा आदर करू शकतात का? तुम्ही समाजासाठी काही सकारात्मक करू शकतात का? आजचा युवक टेक्नॉलॉजी वापरतो, जगाशी कनेक्ट आहे, नवीन स्वप्न पाहतो, नवीन करिअर शोधतो, नवीन जग तयार करतो,
पण या नव्या जगात जुन्या मूल्यांची गरज आहे, सत्याची गरज आहे, प्रामाणिकपणाची गरज आहे, माणुसकीची गरज आहे। चला मित्रांनो, आज आपण गांधीजींच्या जीवनाकडे फक्त इतिहास म्हणून पाहिलं, हे तर खरंच आहे। चला आज कार्यक्रम संपवताना मी तुम्हाला 3 शब्द देणार आहे, सत्य, अहिंसा, सेवा। आणि आता तुम्ही मनात स्वतःला एक प्रश्न विचार, या 3 पैकी एक गोष्ट मी माझ्या आयुष्यात आजपासून कशी आणू शकतो? कारण गांधीजींची खरी आठवण फक्त त्यांच्या फोटो लावण्यात नाही, फक्त 2 ऑक्टोबरला कार्यक्रम करण्यातही नाही, फक्त त्यांच्या नावाचा जयघोष करण्यातही नाही। त्यांच्या चांगल्या विचारांपैकी एखादा विचार आपल्या जीवनात उतरवण्यात आला पाहिजे। मित्रांनो, एक सामान्य माणसाने सत्याला आपली ताकद बनवलं, अहिंसेला आपलं शस्त्र बनवलं आणि सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडण्याचं काम केलं। म्हणूनच गांधीजींची उंची त्यांच्या शरीरात नव्हती, त्यांच्या विचारांमध्ये होती। त्यांच्याकडे सत्य नव्हती पण लोकांचा विश्वास होता, त्यांच्याकडे शस्त्र नव्हतं पण सत्याची ताकद होती। आणि आजच्या युवकासाठी त्यांचा सर्वात मोठा संदेश कदाचित हाच, बदलाची सुरुवात स्वतःपासून करा। चला आपण आधुनिक होऊया पण मूल्यांसोबत, आपण मोठे स्वप्न पाहूया पण प्रामाणिकपणे, आपण यश मिळवूया पण माणुसकी जपून, आणि आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या भविष्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या परीने काहीतरी चांगले करूया। महात्मा गांधी मनपूर्वक अभिवादन। सत्याची वाट कदाचित कठीण असेल पण तीच वाट समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकते, इतका संदेश मी आज देऊ इच्छिते। मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया। मी आरजे प्रज्ञा, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, अल्वेज हाय।

हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग। आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही। स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी हो तीच, भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी। आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे। चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया। पिशव्यांची पिशवी, मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात। डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं। घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात। आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी। तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं। भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन, ही ठेव हं चांगली आहे। आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे, जिला भोक नाही ती चांगली। कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते। मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील। मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही। 10 वर्षापूर्वीचा मोबाईलचा चार्जर आहे, मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे। दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही कारण चांगला आहे। आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही, 5 किलो कमी झालं की होईल मला तो। तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो। मला कधी कधी वाटत आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो। कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन हा, आणि मग एक दिवस जाणवत आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे। 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे, एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याचं गिल्ट आहे, कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय। कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल। भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शांतिमधिगच्छति। माझ म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो। गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते, कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं। जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे,
कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं हे ठरवता येणं, त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM.
1: श्रोत्यो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये खास विषय घेऊन मी आज आलेली आहे, तो म्हणजे तुमची मुलं कधीही करणार नाहीत हट्ट. आणि यासाठी पालकत्वाचे 3 गोल्डन रूल्स जे आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो नमस्कार. मुलं हट्ट करतात, एखादी वस्तू हवी म्हणून रडतात, आपल्या मित्राकडे आहे म्हणून मलाही हवी असा आग्रह धरतात, आणि मग पालकांची सुरू होते खरी कसोटी. मुलाला नाही कसं म्हणायचं, पैशाची किंमत समजवायची कशी, मुलाला स्वावलंबी कसं बनवायचं, ही सगळी प्रश्न तुमच्याही मनात असतात ना, कारण तुम्ही एक पालक आहात. तर हे प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आलेच असतील. आजच्या बदलत्या काळात मुलांना चांगले संस्कार देण्याबरोबरच पैशाचं महत्व, खर्चाचं नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देणंही तितकंच महत्वाचं झालंय. याबाबत अनेक पालक जागरूक आहेत, पण प्रश्न एकच, हे शिकवायचं कसं. तेव्हा श्रोते हो, उद्योजक अंकुर वारिकू यांनी पालकांसाठी सांगितलेले 3 सोपे गोल्डन रूल्स आज आपण समजून घेणार आहोत. हे नियम फक्त पैशांपुरते नाहीत, तर मुलांना जबाबदार, स्वावलंबी आणि समजूतदार बनवण्याच्या दिशेने महत्वाचे आहेत. पहिला गोल्डन रूल तो म्हणजे पैसे नाहीत हे म्हणण्याऐवजी याची गरज नाही असं म्हणू शकता. मुलाने एखादी वस्तू मागितली आणि ती लगेच घेऊन देणं शक्य नसेल, तर अनेकदा आपण म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत, पण त्याऐवजी मुलाला सांगा आपल्याला याची आत्ता गरज नाहीये. कारण मुलाला प्रत्येक वेळी पैसे नाहीत असं सांगितलं तर त्याच्या मनात पैशांबद्दल भीती किंवा कमतरतेची भावना किंवा एक वेगळीच भावना मनात निर्माण होऊ शकते. त्याऐवजी त्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा. हे तुला आवडतंय हे मान्य, पण आपल्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे ना, त्यामुळे आत्ता याची गरज नाहीये. तेव्हा श्रोते हो, वारिकू यांनी सोशल मीडियावर सांगितलंय की ते त्यांच्या मुलांशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी वस्तू मुलांनी मागितली तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण गरीब आहोत असं कधीही सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का यावर चर्चा करावी. मुलांना विश्वासात घेऊन समजावलं तर ते नक्कीच ऐकतात. मित्राकडे एखादी महागडी वस्तू असेल तर आपल्याकडेही ती वस्तू असावी का, हा रिपीट सायलेंट करायचं राहिला. हा अट्टहास मुलांनी धरू नये. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती केवळ इच्छा म्हणून नाही तर खऱ्या गरजेपोटीच घेतली पाहिजे हा विचार मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. आणि ही छोटीशी भाषा मुलाला मोठा आर्थिक धडा सुद्धा देत असते बरं का. प्रत्येक आवडणारी गोष्ट आवश्यक नसते आणि प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करायची नसते. दुसरा गोल्डन रूल म्हणजे मुलांना स्वावलंबी बनू द्या. या नियमानुसार मुलं जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर पालक लगेच मदत करायला पुढे सरसावतात. तेव्हा मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची संधी दिली पाहिजे. उद्या जेव्हा मुलं घराबाहेर पडून जगात पाऊल ठेवतील तेव्हा प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे अडचणींशी लढा देण्याचं स्वातंत्र्य त्यांना लहानपणापासूनच मिळायला हवं हो ना. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो, त्यांचं काम आपण करून देत असतो, त्यांच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर आपण शोधतो आणि ते उत्तर आपण बनायला बघतो. पण मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना स्वतः निर्णय घेण्याची आणि त्याचे परिणाम अनुभवण्याची संधी द्यावी लागेल. पालक आणि मुलांमध्ये मतभेद हे होणारच. मुलांचं मत वेगळं असू शकतं, तुमचं मत वेगळं असू शकतं. मतभेद चालतील पण अनादर नको. मुलांना रिपीट मार्कर दाब. मुलाने प्रश्न विचारला, वेगळं मत मांडलं किंवा तुमच्याशी सहमत नसलं तरी त्याला लगेच गप बस असं न म्हणता त्याचं म्हणणं ऐका. कारण ऐकून घेणारे पालक मुलांना स्वतःचे विचार मांडायला शिकवतात. स्वावलंबन म्हणजे फक्त स्वतःची कामं स्वतः करणं नाही, तर स्वतः विचार करणं, निर्णय घेणं आणि जबाबदारी स्वीकारणं हेही स्वावलंबनाच. हा सुद्धा स्वावलंबनाचाच भाग आहे. आणि तिसरा महत्वाचा गोल्डन रूल, तो म्हणजे पॉकेट मनी देणं म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणं नव्हे. बरोबर. आजकाल अनेक पालक मुलांना पॉकेट मनी देतात, पण फक्त पैसे हातात देऊन आर्थिक नियोजन शिकवलं जात नाही. मुलाला पैसे दिल्यानंतर त्याला हेही शिकवणं गरजेचं आहे, किती पैसे मिळाले, कुठे खर्च करायचे, किती बचत करायची आणि काय खरंच आवश्यक आहे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी किती काळ थांबता येऊ शकतं. म्हणजेच मुलाला पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लावणं हे महत्वाचं. उदाहरणार्थ मुलाला काही रक्कम मिळाली तर त्यातला काही भाग एखाद्या गरजेसाठी, काही भाग बचतीसाठी आणि उरलेला भाग स्वतःच्या छोट्या इच्छेसाठी वापरता येईल. अशा छोट्या अनुभवातून मुलाला कळतं पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याची गोष्ट नाहीये, पैसा म्हणजे नियोजन आणि जबाबदारी. पाल्यांना केवळ पॉकेट मनी देणं किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजे उत्तम पालकत्व नव्हे. त्यांना पैशाचं आर्थिक मूल्य, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि नात्यांचा सन्मान करायला शिकवणं हीच पालकांनी दिलेली सर्वात मोठी आर्थिक शिकवण आहे. तेव्हा श्रोते हो, मुलांना हट्ट्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर सतत ओरडण्याची गरज नाही, त्यांच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणण्याची सुद्धा गरज नाही. गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा, त्यांना स्वावलंबी होऊ द्या, मतभेदांना जागा द्या पण अनादराला नाही, आणि पॉकेट मनीसोबत आर्थिक शिस्त आणि नियोजनाची सवय लावा. कारण मुलांना आपण किती पैसे देतो यापेक्षा त्या पैशांकडे कसं पाहायचं हे शिकवतो, हे अधिक महत्वाचं आहे, हो ना. आज आपण मुलांसाठी कितीही सुखसोयी निर्माण केल्या तरी त्यांना उद्याच्या आयुष्यासाठी सक्षम बनवणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे पालक होण्यापेक्षा मुलांना स्वतःच्या गरजा समजून घेणारे, निर्णय घेणारे आणि जबाबदारीने जगणारे बनवूया. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल अशाच एका विषयासह आरजे कट्टामध्ये. आणि आरजे कट्टा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. तोपर्यंत मुलांना फक्त चांगलं भविष्य देऊ नका तर चांगलं भविष्य घडवण्याची क्षमता द्या. या ठिकाणी मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन. स्पेस बार दाब.

रेडिओ मनभावन 90.8 एफएम प्रस्तुत योग सूत्र विवेचन माला अध्यात्म मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजीजेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योग सूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग

रामकृष्ण हरी। अहंकार आणि संस्कार यामध्ये एवढाच एक फरक असतो की नेहमी इतरांना झोकून आपलं श्रेष्ठत्व वदवून घेऊन आणि त्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार। पण स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देऊन आपला स्वार्थ बाजूला ठेवून त्यातच आनंद मानतो त्याचं नाव संस्कार। संस्कार आणि स्वभाव अशा गोष्टी आहेत ज्या नेहमीसाठी सर्वांचा प्रिय असतात। कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते। म्हणूनच स्वभाव आणि संस्कार हे सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे। रामकृष्ण।

माझी। मनात येणाऱ्या विचारांनुसार मनुष्य संकल्प करत असतो। मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे मनात वाईट विचार येऊ दिले तर हातून पापाचरण होईल असं संकल्प सोडले जातील। त्यासाठी मनात इतके चांगले विचार आणावेत की वाईट विचारांना थाराच मिळू नये। चांगले विचार आपल्याला चांगले संकल्प करायला भाग पाडतील। समर्थ म्हणतात एवढ्यावर थांबू नका तर सत्य संकल्प करा, म्हणजे कायम टिकणारे संकल्प करा। उदाहरणार्थ आपल्या आत्म्याचा उद्धार व्हावा म्हणून मी कायम निरपेक्षपणे काम करीन असा संकल्प केला तर तो आपण आयुष्याच्या अंतापर्यंत पाळला पाहिजे। म्हणजे आपले पाप पुण्याचे खाते निरंक होऊन आपल्याला मुक्ती मिळेल। तेव्हा असं कायम टिकणारे संकल्प आपण करणे समर्थांना अपेक्षित आहे। मनात चांगले विचार आणायचा निश्चय केला तरी चुकून कधीतरी वाईट विचार मनात डोकावतातच। जेव्हा मनुष्य विषयोपभोगांची इच्छा धरतो तेव्हा वाईट विचार मनात येतात, कारण विषयांचा संबंध इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख ह्या विकारांशी आहे। जेव्हा मनुष्य ह्या विकारांच्या अधीन होतो तेव्हा विषयांना प्राप्त करून घेण्यासाठी तो कितीही खालच्या पायरीला उतरू शकतो। समर्थ म्हणतात विषयांची कल्पनाही करू नका, म्हणजे विकार तुम्हाला भरीला घालणार नाहीत आणि त्यामुळे तुमची समाजात छी छी थू थू होणार नाही। जय जय रघुवीर समर्थ। वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक नंबर 6। नको रे मना क्रोध हा खेदकारी। आपला स्वभाव रामरायासारखा होण्यासाठी काय काय करावे लागेल ते समर्थ आपल्याला सांगत आहेत।

కారు. నకోరే మనా మత్సరు దంభభారు. आपण मनात चांगल्या इच्छा बाळगून त्यानुसार सत्य संकल्प करून पुढे निघालो आहोत, परंतु एखादा क्षण असा येतो की यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं. रामरायांच्या आयुष्यात अनेक अप्रिय प्रसंग घडले, पण ते कोणत्याही प्रसंगी नाराज झाले नाहीत. शांत राहून धीरोदात्तपणे त्यांनी त्या घटनांचा स्वीकार केला आणि कठीण परिस्थितीचा सामना केला. एवढंच नव्हे तर ते त्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडले. त्यांच्यासारखे होण्यासाठी आपलं मन शांत राहणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु आपले विकारी मन चटकन काबूत येणं अवघड असतं. जरा मनाविरुद्ध झालं की त्याला राग येतो आणि त्याची शांती ढळून जाते. म्हणून समर्थ म्हणतात, क्रोध करू नका. हे सांगायला सोपे पण आचरणात आणणं अवघड असतं. कुणावर रागवावे तरी अवघड, आणि रागू नये तरी त्याने विनाकारण आपल्याला त्रास दिला ह्या विचाराने मन अस्वस्थ. व्यावहारिक जगात आपल्याला सर्व प्रकारची माणसं भेटतात. त्यात काही आपला गैरफायदा घेणारीही मंडळी असतात. एखाद्या वेळी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु असे प्रकार वारंवार घडू लागले की आपल्याला राग अनावर होतो. अशा वेळी राग आला तरी तो आटोक्यात ठेवावा आणि समोरच्याची चूक त्याला दाखवून द्यावी. राग तेवढ्यापुरताच असावा म्हणजे मन अस्वस्थ राहत नाही. विकार झाले तरी ते परमेश्वरानेच दिलेले आहेत, त्यामुळे ते निरुपयोगी नाहीत. परंतु त्यांचा अतिरेकी वाप मात्र आपली मनशांती बिघडवून टाकतो, म्हणून ते बेताने वापरावेत. पुढे समर्थ म्हणतात, एखादी गोष्ट देवाने दिली असेल त्यात आनंद मानून राहावे. ती आणखी मिळवण्याची अपेक्षा करणं, त्यासाठी भले बुरे मार्ग हाताळणं आणि

आपल्याला रामरायाच्या मार्गावरून पदच्युत करतं. तसेच आपल्याला हवी असलेली गोष्ट दुसऱ्याला मिळाली की आपण त्याचा मत्सर करू लागतो. आपल्याकडे जे नाही ते आहे दाखवण्याचा आपला आटापिटा सुरू होतो. त्याला दंभ असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात, कुणावर विनाकारण रागवू नका, अवास्तव इच्छा बाळगू नका, कुणाचा मत्सर करू नका, खोट्या फुशारक्या मारू नका. ह्याप्रमाणे स्वभावात सुधारणा

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल, तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीनी बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेला आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे

धातू प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आरजे प्रज्ञा ठाकूर तुम्हा सर्वांचं स्वागत करते रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या हातात तलवार नव्हती, ज्यांच्या हातात बंदूक नव्हती, पण त्यांच्या हातात एक अशी ताकद होती जी कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठी होती। ती ताकद होती सत्याची, अहिंसेची आणि सामान्य माणसाला एकत्र आणण्याची। मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी होय, पण जग त्यांना एक नव्या नावाने ओळखत, महात्मा गांधी 2 ऑक्टोबर। हो, हा दिवस आपण भारतात गांधी जयंती म्हणून साजरा करतो, पण गांधी जयंती म्हणजे फक्त 2 ऑक्टोबरचा कार्यक्रम नाही। गांधीजी म्हणजे एक विचार, एक जीवन पद्धती, एक प्रश्न, आपण सत्यासाठी किती ठाम राहू शकतो, आजचा आपला विषय आहे। चला तर मग आता सुरू करूया। आज आपण इतिहासाच्या पुस्तकातील गांधीजी पाहणार नाही, आज आपण त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून आजच्या युवकांसाठी गांधीजींचा अर्थ शोधणार आहोत। मित्रांनो, महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदरचे दिवाण होते। त्यांची आई पुतळाबाई धार्मिक आणि संस्कारशील होत्या। गांधीजींच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या आईच्या संस्काराचा मोठा प्रभाव पडला। लहानपणी ते काही बाबतीत अतिशय साधे आणि लाजाळू होते, पण त्यांच्या मनात एक महत्वाची गोष्ट होती, स्वतःच्या चुका ओळखण्याची तयारी। हो मित्रांनो, आपण चूक केली तर काय करतो, माझी चूक नाही, त्यांच्यामुळे झालं, परिस्थितीमुळे झालं, असं म्हणणं सोपं आहे, पण गांधीजींच्या जीवनातील एक मोठा दडा आहे, चूक स्वीकारण्याचं धैर्य ठेवा, कारण स्वतःच्या चुकीकडे प्रामाणिकपणे पाहणं हीच सुधारण्याची पहिली पायरी आहे। चला एक छोटासा प्रश्न, तुमच्यापैकी किती जणांनी कधी स्वतःची चूक मान्य केली आहे आणि किती जणांनी चूक झाल्यावर ती दुसऱ्यावर ढकललेली नाही? सगळ्यांनी हात वर केले तरी चालते, कारण आपण सगळे माणसं आहोत, पण फरक एवढाच, चूक होणं ही समस्या नाही, चूक झाल्यावर त्यातून न शिकणं ही समस्या आहे। गांधीजी पुढे शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, तेथे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि बॅरिस्टर झाले। परदेशात राहूनही त्यांनी आपल्या मुलांशी जोडलेलं नातं टिकवण्याचा प्रयत्न केला। शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले, वकिली सुरू केली, पण त्यांच्या आयुष्यातील खरी दिशा अजूनही पुढे होती आणि ती दिशा त्यांना मिळाली दक्षिण आफ्रिकेत। गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वकिली करण्यासाठी गेले। तेथे भारतीय लोकांना वर्षद्वेष आणि भेदभावाचा सामना करावा लागत होता। गांधीजींनी भेदभावाचा अनुभव आला। एक रेल्वे प्रवास दरम्यान त्यांच्या जवळ वैध प्रथम श्रेणीचे तिकीट असूनही त्यांना डब्यातून बाहेर जाण्यास सांगितलं आलं। ही घटना त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरली। त्या रात्री त्यांनी विचार केला, अन्याय सहन करायचा की त्याविरुद्ध उभं राहायचं, आणि इथून सुरू झालं त्यांच्या संघर्षाचा नवा अध्याय। मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात एखादी घटना घडते जी आपल्याला आतून बदलून टाकते। गांधीजींसाठी दक्षिण आफ्रिकेतून अनुभव असा टर्निंग पॉइंट ठरला। गांधीजींनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी सत्याग्रह ही संकल्पना विकसित केली। सत्याग्रह म्हणजे फक्त आंदोलन नाही, त्याच्या केंद्रस्थानी आहे सत्य आणि अहिंसा। अन्यायाविरुद्ध उभं राहायचं, पण द्वेषाने नाही, हिंसेने नाही, तर सत्य आणि नैतिक शक्तीच्या आधारावर। हे ऐकायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात समोरचा आपल्यावर रागवतोय, आपल्यावर अन्याय करतोय, आणि तरीही आपण हिंसेचा मार्ग न स्वीकारता आपल्या विचारांवर ठाम राहायचं, यासाठी प्रचंड मानसिक ताकद लागते। हीच गांधीजींची विशेष शक्ती होती। 1915 गांधीजी भारतात परतले। भारताची परिस्थिती त्यांनी जवळून आणि समजून घेण्यास सुरुवात केली। ते फक्त शहरांमध्ये राहिले नाहीत,
ते सामान्य लोकांमध्ये गेले. शेतकरी, कामगार, गरीब, सामान्य नागरिक यांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या. त्यांच्या मते भारतात समजून घ्यायचा असेल तर भारतातील सामान्य माणसाला समजून घेणे आवश्यक होत. गांधीजींच्या भारतातील सुरुवातीच्या महत्वाच्या आंदोलनांपैकी एक म्हणजे चंपारण सत्याग्रह. बिहारमधील शेतकऱ्यांच्या समस्यासाठी त्यांनी आवाज उठवला. हा प्रसंग महत्वाचा का? कारण गांधीजींनी दाखवून दिलं, नेतृत्व म्हणजे फक्त मोठ्या व्यासपीठावर भाषण करणं नाही, नेतृत्व म्हणजे लोकांच्या समस्या ऐकणं, त्यांच्या वेदना समजून घेणं आणि त्यांच्या हक्कासाठी उभं राहणं. आता येतो गांधीजींच्या आंदोलनातील सर्वात प्रसिद्ध प्रसंगापैकी एक, दांडी मार्च. 1930 मध्ये गांधीजींनी मिठाच्या कायदा विरुद्ध आंदोलन केलं. साबरमती आश्रमातून दांडी पर्यंतचा त्यांचा मार्च हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक प्रसंग ठरला. विचार करा, एक साधा विषय मीठ, पण त्यातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध मोठा जन आंदोलनाचा संदेश दिला. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, मोठा बदल नेहमी मोठ्या गोष्टीपासूनच सुरू होतो असं नाही, कधी कधी छोट्या गोष्टीतून मोठा संदेश दिला जातो. चला, तुम्हाला जर समाजात एक छोटासा बदल घडवता आला तर तो कोणता असेल? कदाचित स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, स्त्री पुरुष समानता, गरजू लोकांना मदत किंवा काहीतरी वेगळं. लक्षात ठेवा, बदलाची सुरुवात कोणीतरी करेल अशी वाट पाहू नका, कधी कधी तो कोणीतरी आपणच असू शकतो. गांधीजींनी खादी आणि स्वदेशाचा संदेश दिला. त्यांच्या विचारात स्वावलंबनाचा महत्व होत, चरखा त्यांच्या विचाराचा प्रतीक बनला. त्यांचा संदेश होता, आपल्या गरजा, आपली मेहनत, आपल्या देशाची क्षमता यांचा आदर करा. आजच्या युवकांसाठी याचा अर्थ काय? आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, डिजिटल वर्ल्ड आहे, नवीन इंडस्ट्रीज आहेत, म्हणून आजच्या स्वावलंबनाचा अर्थ फक्त चरखा चालवणे नाही. आज स्वावलंबनाचा म्हणजे नवीन स्किल्स शिकणे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, नोकरीच्या शोधाबरोबर काही निर्माण करण्याची तयारी ठेवणे. गांधीजींच्या विचारातील सर्वात प्रसिद्ध शब्द अहिंसा. पण अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे भीती नाही, अहिंसा म्हणजे अन्याय सहन करणंही नाही, अहिंसा म्हणजे संघर्षाचा मार्ग निवडताना हिंसा ऐवजी शांतमय आणि नैतिक मार्ग निवडणे. आजच्या जीवनात आपण हे कसं वापरू शकतो? आपल्या मित्राशी भांडण झालं तर लगेच अपशब्द वापरण्याऐवजी संवाद, सोशल मीडियावर मतभेद झाले तर द्वेषाऐवजी आदर, कोणी आपल्याशी चुकीचं वागलं तर बदला घेण्याऐवजी योग्य पद्धतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न, ही सुद्धा अहिंसेचीच आधुनिक रूप आहेत. 1942 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झालं. त्याचा संदेश होता, करो या मरो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या आंदोलनाने महत्वाची भूमिका वाजवली. हे आंदोलन आपल्या सांगत जेव्हा ध्येय स्पष्ट असत तेव्हा संघर्षाला दिशा मिळते. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, देशभर आनंद होता. पण गांधीजींचं लक्ष वेगळ्याच गोष्टीकडे होत, समाजातील शांतता आणि ऐक्य. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काम संपलं नाही, खरं काम आता सुरू झालं होतं. आपल्या देशात शांतता असावी, लोकांनी एकमेकांशी प्रेमाने राहावं, द्वेष कमी व्हावा, माणुसकी जिंकावी. मित्रांनो, आज आपण गांधीजींच्या जीवनाकडे फक्त इतिहास म्हणून पाहिलं तर आपण त्यांचा खरा संदेश चुकवू. गांधीजी आजही आपल्या काही प्रश्न विचारतात, तुम्ही सत्यासाठी किती ठाम आहात? तुम्ही चूक झाली तर ती स्वीकारू शकतात का? तुम्ही मतभेद असतानाही समोरच्या व्यक्तीचा आदर करू शकतात का? तुम्ही समाजासाठी काही सकारात्मक करू शकतात का? आजचा युवक टेक्नॉलॉजी वापरतो, जगाशी कनेक्ट आहे, नवीन स्वप्न पाहतो, नवीन करिअर शोधतो, नवीन जग तयार करतो,
पण या नव्या जगात जुन्या मूल्यांचीच गरज आहे, सत्तेची गरज आहे, प्रामाणिकपणाची गरज आहे, माणुसकीची गरज आहे. चला मित्रांनो, आज आपण गांधीजींच्या जीवनाकडे फक्त इतिहास म्हणून पाहिलं, हे तर खरंच आहे. चला आज कार्यक्रम संपवताना मी तुम्हाला 3 शब्द देणार आहे, सत्य, अहिंसा, सेवा. आणि आता तुम्ही मनात स्वतःला एक प्रश्न विचार, या 3 पैकी एक गोष्ट मी माझ्या आयुष्यात आजपासून कशी आणू शकतो? कारण गांधीजींची खरी आठवण फक्त त्यांच्या फोटो लावण्यात नाही, फक्त 2 ऑक्टोबरला कार्यक्रम करण्यातही नाही, फक्त त्यांच्या नावाचा जयघोष करण्यातही नाही. त्यांच्या चांगल्या विचारांपैकी एखादा विचार आपल्या जीवनात उतरवण्यात आला पाहिजे. मित्रांनो, एक सामान्य माणसाने सत्याला आपली ताकद बनवलं, अहिंसेला आपलं शस्त्र बनवलं आणि सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडण्याचं काम केलं. म्हणूनच गांधीजींची उंची त्यांच्या शरीरात नव्हती, त्यांच्या विचारांमध्ये होती. त्यांच्याकडे सत्य नव्हती पण लोकांचा विश्वास होता, त्यांच्याकडे शस्त्र नव्हतं पण सत्याची ताकद होती. आणि आजच्या युवकासाठी त्यांचा सर्वात मोठा संदेश कदाचित हाच, बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. चला आपण आधुनिक होऊया पण मूल्यांसोबत, आपण मोठे स्वप्न पाहूया पण प्रामाणिकपणे, आपण यश मिळवूया पण माणुसकी जपून, आणि आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या भविष्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या परीने काहीतरी चांगले करूया. महात्मा गांधीजी मनपूर्वक अभिवादन. सत्याची वाट कदाचित कठीण असेल पण तीच वाट समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकते, इतका संदेश मी आज देऊ इच्छिते. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. मी आरजे प्रज्ञा, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हाय.

हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग। आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही। स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी हो तीच, भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी। आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे। चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया। पिशव्यांची पिशवी, मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात। डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं। घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात। आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी। तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहित नसतं। भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन, ही ठेव हं चांगली आहे। आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे, जिला भोक नाही ती चांगली। कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते। मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील। मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही। 10 वर्षापूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे, मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे। दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण चांगला आहे। आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही, 5 किलो कमी झालं की होईल मला तो। तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो। मला कधी कधी वाटत आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो। कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन ह, आणि मग एक दिवस जाणवत। आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे। 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे, एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याचं गिल्ट आहे, कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय। कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल। भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शांतिमधिगच्छति। माझ म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो। गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते, कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा आडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच आडतं। जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं,
हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्टा. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हर्ट टच.
1: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हर्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये खास विषय घेऊन मी आज आलेली आहे, तो म्हणजे तुमची मुलं कधीही करणार नाहीत हट्ट. आणि यासाठी पालकत्वाचे 3 गोल्डन रूल्स जे आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो नमस्कार. मुलं हट्ट करतात, एखादी वस्तू हवी म्हणून रडतात, आपल्या मित्राकडे आहे म्हणून मलाही हवी असा आग्रह धरतात, आणि मग पालकांची सुरू होते खरी कसोटी. मुलाला नाही कसं म्हणायचं, पैशाची किंमत समजवायची कशी, मुलाला स्वावलंबी कसं बनवायचं, ही सगळी प्रश्न तुमच्याही मनात असतात ना, कारण तुम्ही एक पालक आहात. तर हे प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आलेच असतील. आजच्या बदलत्या काळात मुलांना चांगले संस्कार देण्याबरोबरच पैशाचं महत्व, खर्चाचं नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देणंही तितकंच महत्वाचं झालंय. याबाबत अनेक पालक जागरूक आहेत, पण प्रश्न एकच, हे शिकवायचं कसं. तेव्हा श्रोते हो, उद्योजक अंकुर वारिकू यांनी पालकांसाठी सांगितलेले 3 सोपे गोल्डन रूल्स आज आपण समजून घेणार आहोत. हे नियम फक्त पैशांपुरते नाहीत, तर मुलांना जबाबदार, स्वावलंबी आणि समजूतदार बनवण्याच्या दिशेने महत्वाचे आहेत. पहिला गोल्डन रूल तो म्हणजे पैसे नाहीत हे म्हणण्याऐवजी याची गरज नाही असं म्हणू शकता. मुलाने एखादी वस्तू मागितली आणि ती लगेच घेऊन देणं शक्य नसेल, तर अनेकदा आपण म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत, पण त्याऐवजी मुलाला सांगा आपल्याला याची आत्ता गरज नाहीये. कारण मुलाला प्रत्येक वेळी पैसे नाहीत असं सांगितलं तर त्याच्या मनात पैशांबद्दल भीती किंवा कमतरतेची भावना किंवा एक वेगळीच भावना मनात निर्माण होऊ शकते. त्याऐवजी त्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा. हे तुला आवडतंय हे मान्य, पण आपल्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे ना, त्यामुळे आत्ता याची गरज नाहीये. तेव्हा श्रोते हो, वारिकू यांनी सोशल मीडियावर सांगितलंय की ते त्यांच्या मुलांशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी वस्तू मुलांनी मागितली तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण गरीब आहोत असं कधीही सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का यावर चर्चा करावी. मुलांना विश्वासात घेऊन समजावलं तर ते नक्कीच ऐकतात. मित्राकडे एखादी महागडी वस्तू असेल तर आपल्याकडेही ती वस्तू असावी का, हा रिपीट सायलेंट करायचं राहिला. हा अट्टहास मुलांनी धरू नये. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती केवळ इच्छा म्हणून नाही तर खऱ्या गरजेपोटीच घेतली पाहिजे हा विचार मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. आणि ही छोटीशी भाषा मुलाला मोठा आर्थिक धडा सुद्धा देत असते बरं का. प्रत्येक आवडणारी गोष्ट आवश्यक नसते आणि प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करायची नसते. दुसरा गोल्डन रूल म्हणजे मुलांना स्वावलंबी बनू द्या. या नियमानुसार मुलं जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर पालक लगेच मदत करायला पुढे सरसावतात. तेव्हा मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची संधी दिली पाहिजे. उद्या जेव्हा मुलं घराबाहेर पडून जगात पाऊल ठेवतील तेव्हा प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे अडचणींशी लढा देण्याचं स्वातंत्र्य त्यांना लहानपणापासूनच मिळायला हवं हो ना. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो, त्यांचं काम आपण करून देत असतो, त्यांच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर आपण शोधतो आणि ते उत्तर आपण बनायला बघतो. पण मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना स्वतः निर्णय घेण्याची आणि त्याचे परिणाम अनुभवण्याची संधी द्यावी लागेल. पालक आणि मुलांमध्ये मतभेद हे होणारच. मुलांचं मत वेगळं असू शकतं, तुमचं मत वेगळं असू शकतं. मतभेद चालतील पण अनादर नको. मुलांना रिपीट मार्कर दाब. मुलाने प्रश्न विचारला, वेगळं मत मांडलं किंवा तुमच्याशी सहमत नसलं तरी त्याला लगेच गप बस असं न म्हणता त्याचं म्हणणं ऐका. कारण ऐकून घेणारे पालक मुलांना स्वतःचे विचार मांडायला शिकवतात. स्वावलंबन म्हणजे फक्त स्वतःची कामं स्वतः करणं नाही, तर स्वतः विचार करणं, निर्णय घेणं आणि जबाबदारी स्वीकारणं हेही स्वावलंबनाच. हा सुद्धा स्वावलंबनाचाच भाग आहे. आणि तिसरा महत्वाचा गोल्डन रूल, तो म्हणजे पॉकेट मनी देणं म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणं नव्हे. बरोबर. आजकाल अनेक पालक मुलांना पॉकेट मनी देतात, पण फक्त पैसे हातात देऊन आर्थिक नियोजन शिकवलं जात नाही. मुलाला पैसे दिल्यानंतर त्याला हेही शिकवणं गरजेचं आहे, किती पैसे मिळाले, कुठे खर्च करायचे, किती बचत करायची आणि काय खरंच आवश्यक आहे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी किती काळ थांबता येऊ शकतं. म्हणजेच मुलाला पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लावणं हे महत्वाचं. उदाहरणार्थ मुलाला काही रक्कम मिळाली तर त्यातला काही भाग एखाद्या गरजेसाठी, काही भाग बचतीसाठी आणि उरलेला भाग स्वतःच्या छोट्या इच्छेसाठी वापरता येईल. अशा छोट्या अनुभवातून मुलाला कळतं पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याची गोष्ट नाहीये, पैसा म्हणजे नियोजन आणि जबाबदारी. पाल्यांना केवळ पॉकेट मनी देणं किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजे उत्तम पालकत्व नव्हे. त्यांना पैशाचं आर्थिक मूल्य, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि नात्यांचा सन्मान करायला शिकवणं हीच पालकांनी दिलेली सर्वात मोठी आर्थिक शिकवण आहे. तेव्हा श्रोते हो, मुलांना हट्ट्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर सतत ओरडण्याची गरज नाही, त्यांच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणण्याची सुद्धा गरज नाही. गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा, त्यांना स्वावलंबी होऊ द्या, मतभेदांना जागा द्या पण अनादराला नाही, आणि पॉकेट मनीसोबत आर्थिक शिस्त आणि नियोजनाची सवय लावा. कारण मुलांना आपण किती पैसे देतो यापेक्षा त्या पैशांकडे कसं पाहायचं हे शिकवतो, हे अधिक महत्वाचं आहे, हो ना. आज आपण मुलांसाठी कितीही सुखसोयी निर्माण केल्या तरी त्यांना उद्याच्या आयुष्यासाठी सक्षम बनवणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे पालक होण्यापेक्षा मुलांना स्वतःच्या गरजा समजून घेणारे, निर्णय घेणारे आणि जबाबदारीने जगणारे बनवूया. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल अशाच एका विषयासह आरजे कट्टामध्ये. आणि आरजे कट्टा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. तोपर्यंत मुलांना फक्त चांगलं भविष्य देऊ नका तर चांगलं भविष्य घडवण्याची क्षमता द्या. या ठिकाणी मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन. स्पेस बार.

रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योग सूत्र विवेचन माला अध्यात्म मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योग सूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग